साचे साहिब क्या नाई घर तेरै घर ता तेरै सब किच है जिस दे सो पावे सदा सिफत सलाह तेरी नाम मन वसावे नाम जिनकै मन वसिया वाजे शब्द कनेरे कह नानक सच्चे साहेब क्या नाही घर तेरै साचा नाम मेरा आधारो साच नाम आधार मेरा जिन भुखा सब गवाइया कर शांत सुख मनियाए वसिया जिन इच्छा सब पुजाइया सदा कुरबान किता गुर विटो जिस दियां ए वडियाइया कह नानक सुनो संत हो शब्द धरो प्यारो साचा नाम मेरा आधारो वाजे पंच शब्द तित घर सुभागै शब्द वाजे कला जित कर तारिया पंच